मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभु मेरा, जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई।